நகரம் மிஷிகன். सर्व रसिक श्रोत्यांना मेघना ढवूचा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, 11 ऑक्टोबर रोजी जागतिक बालिका दिवस साजरा केला जातो. कोणत्याही कुटुंबाचा आणि राष्ट्राचा खरा विकास